श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। FM 102.9 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकतात। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 28 भाद्रपद, शके 1948, म्हणजे 19 सप्टेंबर 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने।

0: एक विलक्षण गायक।
1: अरे ओरे हे।
0: संगीत के साधक।
1: ओरे पथिकवा मत जइयो तू वृंदावन।
0: उनके सुरों में भक्ति की निर्मलता है, संगीत की गहराई है, भावों में मिठास है।
1: राम नाम घन श्याम नाम शिव नाम सुमिर दिन राम।
0: वो हैं संगीतकार, गायक और अभिनेता शेखर सेन।
2: बहुत कम लोग ये जानते हैं कि जो मीरा के भजन इस समय हम लोग सुनते हैं, अभी मेरे तो गिरधर गोपाल दूसरों ना कोई, ये जो भाषा है ये सधुखड़ी भाषा है। मीराबाई ने जो भी लिखा वो सारे भजन जो थे वो मेवाड़ की भाषा में।
0: पहली अक्टूबर से हम शुरू कर रहे हैं नई श्रृंखला शताब्दी की भक्ति रचनाएं। सुनिए संगीत सरिता सुबह और शाम 6:45।
3: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देता है। ठळक बातम्या। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000+ अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार। ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी। आता सविस्तर बातम्या। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ते म्हणाले,
4: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स। वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाईल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल। वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन व्हाईल रेस्पेक्टिंग द ट्रेडिशन। वी मस्ट एन्श्युअर दॅट डेव्हलपमेंट रिचेस एव्हरी सेक्शन्स ऑफ द सोसायटी व्हाईल अवर हेरिटेज कंटिन्यूज टू इन्स्पायर future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
3: छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली। दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं। त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले। योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000+ अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत। देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000+ पोहोचणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला

0: 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
1: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 मध्ये कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 ला 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: मोहम्मद रफी, लता मंगेश.

मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबंद गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबंद आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश

0: प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळे एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
1: पुणे सकाळ से 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन। घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार। ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील। हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं। यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले
3: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाइल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन while respecting the tradition we must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values।
2: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार खासदार हेमा मालिनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं। तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 LCA तेजस FOC श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उपस्थित होते। अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं। सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे। खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्याचे घाऊक ग्राहक प्रतिमहिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शाह यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एनव्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 हून अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000+ अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगर आप देखें कि ब्रेन स्ट्रोक ज्यादा कॉमन है या ब्रेन हेमरेज, 100 में से 85% अभी भी ऐसे हैं जो ब्रेन स्ट्रोक होते हैं, 15% पेशेंट को एक्चुअली ब्रेन हेमरेज होता है।
1: कैसे पहचाने ब्रेन स्ट्रोक के लक्षण?
0: ब्रेन के राइट साइड में ब्लड नहीं पहुंच पा रहा है तो पेशेंट का धीरे धीरे बायां हाथ पैर जो है वो काम करना बंद कर देता है।
1: सिर दर्द कब बन जाता है जिंदगी का दर्द? इन तमाम सवालों से जुड़ी जानकारियां देंगे न्यूरो सर्जन डॉक्टर अजीत मिश्र।
0: ब्रेन का एक ऐसा हिस्सा जो धीरे धीरे सिकुड़ना शुरू हो गया, तो जहाँ से पैर की नस ब्रेन में शुरू होने वाली है, अगर वो ब्रेन ही आपका श्रिंक होते जा रहे हैं तो उसमें ऐसे धीरे धीरे ट्रेमर्स आने लगते हैं।
1: सुनिए सेहतनामा 21 सितंबर शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा। थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर।
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 51,000 तरुणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली। विविध सहकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेले हे तरुण आहेत। देशातल्या विविध 45 ठिकाणी 20वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सहकारी संस्थांमध्ये नियुक्ती पत्र मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या 12,75,000 पोहोचली आहे। विकसनशील देशांना अनेकदा कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार धरलं जातं जे पूर्णतः अयोग्य आहे। दरडोई कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान जागतिक सरासरीच्या निम्म्याहूनही कमी आहे असं स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे। आज नवी दिल्लीत पर्यावरण आणि हवामान बदलाचे भविष्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत हा G20 एकमेव देश आहे ज्यानं पॅरिस इथे झालेल्या COP21 शिखर परिषदेत दिलेली आश्वासनं मुदतीपूर्वीच यशस्वीपणे पूर्ण केली आहेत। गेल्या 12 वर्षात भारतानं पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात असाधारण प्रगती केली आहे। भारत जगातील इतर देशांसोबत मिळून काम करत असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी आणि मिशन लाईफ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे नवे मानदंड प्रस्थापित करत आहे। भारताच्या मुख्य भर हा अक्षय ऊर्जेवर राहिला आहे आणि त्यानं पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे असंही पंतप्रधान म्हणाले। 17 देशातील न्यायिक प्रतिनिधी, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती तसंच पर्यावरण तज्ज्ञांची या परिषदेत उपस्थिती आहे। नांदेड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी प्रसारमाध्यमावरील यादी अधिकृत नसून शेतकरी तसंच नागरिकांनी त्यावर आणि या बनावट यादीसंदर्भातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यातील पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे। दुष्काळाबाबत शासन स्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी तसंच आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील, त्यामुळे प्रसारमाध्यमावरील अशा प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या पुढे प्रसारित करू नयेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे। यानिमित्तानं आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथे नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात कार्यक्रम प्रमुख सुजित बनसोडे यांनी श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात सुरू करण्यात येतील अशी माहिती दिली। नव्यानं निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम युवा केंद्रित असतील असंही त्यांनी सांगितलं। धाराशिव जिल्ह्याच्या वैभवशाली वारशाचं जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील संरक्षित स्मारकं आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना दिली जात आहे। जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गड किल्ले मंदिरं आणि महत्वाच्या संरक्षित स्मारकांचं संवर्धन करण्यासाठी 14,34,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून या निधीतून जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळांच्या विकासाची कामं सुरू आहेत. यामध्ये तुळजापूरमधील घाटशीळ मंदिर, वडगावमधील खंडोबा मंदिर, धाराशिव लेणी, चामर लेणी आणि नळदुर्ग किल्ला या स्थळांचा समावेश असल्याची माहिती पुरातत्व विभागानं दिली आहे. केंद्र शासनानं शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीनं करता यावी यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल FFS ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित केली आहे. परभणी जिल्ह्यात 25 सप्टेंबरपासून खत विक्रीची अंमलबजावणी केवळ मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे 850 खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी पूर्वतयारी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवून पूर्वनोंदणी करता येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल लिंडसे ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 या कायद्यावर स्वाक्षरी केली. हा कायदा रशियाचं ऊर्जा क्षेत्र, वित्तीय संस्था, संरक्षण जाळं आणि निर्बंध टाळण्याच्या पद्धतींना लक्ष्य करतो. तसंच रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100% शुल्क आकारण्याची तरतूद यात आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 ठार। ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार। मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20 रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली। काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला।
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है। नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले।
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली

0: जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखानातल्या दोन कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या आगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्कबरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल, असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील, असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका

का बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लिपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोमरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन। काही ठिकाणी गणरायालाही निरोप। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात। मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली। काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला।
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है। नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास। हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले।
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी

0: वचन वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल.
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्या जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूया काही ठळक घडामोडी। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। आज गौरी विसर्जन। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे। विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे। बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल। परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं। या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे। 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला। या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे। 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ। संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन। लोड शेडिंग बंद होणार। रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील।

0: पाय उतार आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन मनु भाकर आणि पवन सहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000+ जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप Tier 2 और Tier 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा है.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाज माध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुदगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारुतराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघं फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहे. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1,200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे

जवाहर। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन। संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन। लोड शेडिंग बंद होणार। जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन। मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक। आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार। देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: बदलत्या अर्थव्यवस्था

0: नुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: आज करीब आधे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप टियर 2 और टियर 3 शहरों में है. यानी आज गांव, कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
0: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
2: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विवाद संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते. त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली. मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव, तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशू शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज़ ऑन AIR मोबाइल ऐप पर. हमारा अगला कार्यक्रम बस कुछ ही पलों में.

इस गीत के साथ ही आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। हे विविध भारती चे मुंबई केंद्र है FM 102.8 वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वर रात्रीचे 11 वाजून झाली आहेत। आमची आजची सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी। शुभरात्री। जय हिंद।